0: एक ओंकार सतगुर प्रसाद वाहेगुरु जी की फतेह। जाप श्री मुख वाक पातशाह इसमी शिपा शांत प्रसाद चक्र चहन अर बर्ण जात अर पात नहिं जहे
1: रूप रंग अर एक पे को कह न सकत के
0: चल मूर्तन पाव प्रकाश में तोज कहे जय
1: कोट इंद्र इंद्रान शाह शाहान गण जय
0: भवन महीप सुर नर असुर नेत नेत वंत्रण कहत
1: तव सर्व नाम कथा कवन कर्म नाम वर्ण सुमत
0: नमस्तंग काले नमस्तंग कृपाले
1: रूपे नमस्तंग रूपे
0: नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे
1: नमस्तंग काय नमस्तंग जाये
0: गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्ता नामे नमस्ता ठामे
0: नमस्तंग कर्म नमस्तंग धर्म
1: नमस्ता नाम नमस्ता ताम
0: नमस्तंग जीते नमस्तंग पीते
1: नमस्ता गाये नमस्ता ठाहे
0: नमस्तंग नीले नमस्तंग नादे
1: नमस्ता छेते नमस्ता गादे
0: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्ता उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग सोएके नमस्तंग नेके
1: नमस्ता पूते नमस्ता जूपे
0: नमस्तंग कर्मे नमस्तंग परमे
1: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे
0: नमस्तंग नामे नमस्तंग कामे
1: नमस्तंग निर्धाते नमस्तंग काते
0: नमस्तंग तूते नमस्तंग पूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
0: नमस्तंग तापे नमस्तंग थापे
1: नमस्तंग त्रमाने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग त्रिवर्गे
1: नमस्तंग अगाहे नमस्तंग
0: नमस्तंग वाहे
1: नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रपोगे नमस्तंग सजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे
0: नमस्तंग
1: अगम्य
0: नमस्ते
1: नमस्तं जरासरे नमस्तं निरासरे
0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते
1: नमस्तं माजवे नमस्तं सजवे
0: देसंग देसे नमस्तंग पेसे
1: नमस्तं तामे नमस्तं रमामे नमस्तं काले नमस्तं
0: दयाले
1: नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे
1: नमो सर्व काले नमो सर्व काले
0: नमस्तं देवे नमस्तं पेवे
1: नमस्तं जन्मे नमस्तं सुवनमे
0: नमो सर्व गाणे नमो सर्व पाणे
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमो सर्व पाले
1: नमो काल काले नमस्तं दयाले नमस्तं अभरणे नमस्तं अमरणे
0: नमस्तं जडारं नमस्तं कृतारं
1: नमो सर्व तंदे नमो सुवंदे
0: नमस्तं साके नमस्तं बाके
1: नमस्तं रहीमे नमस्तं करीमे
0: नमस्तं अनंते नमस्तं महंते
1: नमस्त सरागे नमस्तं सुहागे
0: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
1: नमो सर्व कर्ता नमो सर्व